0: सगळे न जो काळ खादाच अरे हरिनाम लेवाळ्यांना नमस्कार करच
1: खरोच
0: खरण केतानी मारे गोपाल कृष्ण रो नाम प्रभु राम रघुवीर रो नाम माता पिता सेवा
1: अरे
0: सगळे माय कूच चालणो ये जन्मे मातानी मरजो रे मरजो पण जरा कीर्ती रूप वरजो मरजो पण कीर्ती करजो।

तो गर गर चोटी पकड़ फेरे ये रे सारू काई करो रे भा पानी रांग बांध रे पाल मरे रांग जिंकले रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खाए वालो छ जाहिर से नरधई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो चौऱ्याऐंशी चुकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चारे वालो छ वो रे घघरा मारो भगवान बाई राबो राबो कोनी राब मेलो छ करण केन मन काई केर छ।